0: Masa King.
1: Oh, Masa King.
2: मी
0: घरी नाही जायचं का?
1: मी तुझी गर्ल, जाने जी गर्ल, मी छम्मक छलो, तू माझा किंग किंग किंग किंग.